0: अदूलला है तो आतू है आता है आता हूँ आता तू ता हाय हता तू ता हा पा पा पा ता तू ता हाय हता तू ता हा पा पा पा ता तू ता है
1: हाप्त पुतो पुत संग हाप्त पुतो पुत संग